0: तुम्ही ऐकूना सात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजनी आयच्या कोंकणी प्रसारात तुमका सुबेस्तांक मोगाचं स्वागत.
1: सुबेस्तांक सुशेगाचे सावध मागता. आम्ही मंगळूर विश्वविद्यालय कोंकणी अध्ययन पीठ आणि सा लुबेज परिगणित विश्वविद्यालय अच्छा जोड आश्रयान कोंकणी विभाग आणि कोंकणी संस्थो हांच्या संगतपणान येदळसो ह्या दिसा साहित्याची जाणवाय आमची जाऊन घेतली आसा. मिक मॅक्स जिवीत संगीत आणि साहित्याचेर आता विचार सते उपरांत संगीत सांज प्रस्तुत जात असताना कोंकणी संस्थेचो आदलो डिरेक्टर मनादीक दोतोर मेल्विन पिंटो निरुडे हांणी वर्साक एक फामाद साहित्याच्या साहित्याचेर विचार सते सुरवातले. त्या शिंकळेर इदोडसु एटी लोबो व्हीजेपी एडविन जी एफ डिसोजा फादर आंजलो मफे संगतस लुबीस मस्करिनस हांच्या साहित्याचेर विचार सते मांडून हाडल्ली जावन आसात. मिक मॅक्सच्या जिवीताचेर एप्रील म्हयन्यान चलोवंक आसले एका दिसाचे विचार सते कारणांतर जावन मुखार पडून आयच्या ह्या बागी घडये ते हांगासर फुडें येता आणि ताचे विशयी सणासंक आमकां अवकाश हांगासर लाभता. देखून ताच्या मोगान मिक मॅक्सच्या सर्व मोगाच्या मानाच्या अभिमानीक परत एक पोटी उत्तम प्रणाम पाठयता आणि या कार्याक मोगाचं स्वागत म्हणटा. सर्तीक हांव उलोवंक वसना पूण थोडें सांगूंक आशेता. मायकल मॅक्सिम डिसोजा इजयचो कोळो 1950 इसवेंत एप्रिलाच्या 13 तारखेर जल्मोनो 56 वर्सांचे जिवीत ह्या धर्तेर जियेवन आमचे मदगत जावन वेगीनच नपयन सरलो एक मोलादेक कोळो ह्या देणगी मुडवेत. ताची गायना हरेक गावप्या बरी या हरेक साहित्या बरी एकाच वर्तुलाक ती सिमीत नातलेली. ताच्या जिवितांतली घडिता गायनांनी वळयतलो आणि सोल्फांनी लिखतलो उतरांनी बरयतलो म्हूण तो सांगता आणि तशें ताणे केल्लें आसा. ताची गायना जिनयेच्या भोगणा भावनाचेर आटापी जावन आसात आणि त्या भोवती आमकां भोंवडी मारूंक बवडो मारूंक अवकाश करून दितात. येदळस उल्लेख केल्ल्या प्रमाणे एका कोवळेन ती 12 तली 12 पदांय सुपर हिट जायचे जाल्यार ती ताची छाती आणि ती ताची देणगे. इजयक निरंतर कोंकणी नाटक सभेंत हरेक विभागांत पहिले स्थान हाडिचे जाल्यार ताणे काढलेले मिनत वर्ती जावन आसा आणि ताचे खातीर ताणें घडची नवी नवी पदांस साक्ष मुडवेत. तो व्यक्ती साद्या चिंपाचो तो साहित्य गुण प्रभाव असो आणि ताचे व्यक्तित्व एक देखे बरे जावन आसले. घडी उदेली मना खेळून हांव आसता हांव एक सुपनेली मरियोला वरां वाजलेली मोदेनेची बारा तुजे सोबीत दोंदोळे गोरी गोरी गाय अशें जायतीं जायतीं पदां ताणें लिखिल्लीं आसात आनी ताचो आमकां संतोश जायत्यांनी येदोळी आपणायला आसा. तो आमच्या मदगतांत सरून 20 वर्सां उतारल्या रे आजुनूय तो जिवो आसा. जशें बरयलां बरप्यांनी साहित्य मरता ताचें साहित्य मरना व्यक्ती अंतरता ताची कला अमर जाता आनी त्या मेळीन मिक मॅक्स अमर जाला. देखूनच आम्ही म्हणवेत अमर मिक मॅक्सची ही एक सोबीत सांज आम्ही हांगा नियाळता जाणा जाता आणि ताचे बोवारी आज आम्ही भोंवडी मारता जाल्ल्यान हाचे विशयन सर्तीक आणि सर्तीक ताच्या जिवीताचेर नदर मारूंक ताच्या 8 जाणां भोंवडां पैकी ताची मोगाची आसा बहीण जुलियट मोरस बचपेचे माणिक आज आमचे मुखार ती फुडें येतले. 42 वर्सां 42 इयर्स NMPT स्कुलान शिक्षकी जावन बचपेच्या पॅरिश कौन्सिलाची कार्यदर्शी जावं सेवा दिवन आसची गायन मंडळीचो संदो आनी ह्या कुटुंबांत तांच्या रक्ताच्या कणाकणांनी आनी हरेक शिरांनी गायनांत सुवाळटा जाल्ल्यान सकड संगीताक मोगाची आनी संगीत तांच्या उस्वासाचें एक बॉल या ऑक्सिजन अशें म्हणूंक आशिवन तुमच्या हरेकल्याच्या नांवी पयल्यान पयले मनेस्तीन जुलियट मोरस एका प्रस्तुत करता हांगासर ती फुडें येतली आनी आमकां सोबीस्तांक आपल्या मोगाच्या दट्टूच्या जिवीताचेर प्रपत्र मंडन करतले. तिका मोगान स्वागत करया आमी सोबीस्तां.
2: प्रप्रथम जावन मिक मॅक्स एक साहित्याचो सपनेली ताचे विशयान तुमचे मुखार उलोवंक म्हाका अवकाश करून दिला. हांव जुलियट मोरस ताची भयण पयल्यान पयलें ताका ससनीक विशय मागून ताचे विशयान 2 शब्द उलोवंक हांव आत्रेकतां. जिवितांतलो एक सपनेली स्वंत पावलांनी यशस्वी आपणावन कस्ट वावंट फुडें करून समाजेंत आवाज उठयल्लो तरणाटो मायकल मॅक्सिम डिसोजा घेऊन सोबी सुंदर लिखणे नाव मिक मॅक्स. पहिल्या दोन नावांचे मिलन संगीत क्षेत्रात परिचित आणि फमाद. मिक मॅक्स फक्त एक काणी न्हय, एक संगीत क्षेत्रांतलो रंगमंचांतलो उंचलो ताळो, एक कवी, पोदां घडणार, उत्तम गायक, बरयणार, नाटक निर्देशक, नट, पत्रकार, फिल्म सह निर्देशक आणि एक बहु उत्तम कार्य निर्वाहक. बचपे फिरगज जे लगिन्स वस्ती करून आसुल्या श्रीमान पॉल डिसोजा आणि फ्लोरीन क्रास्ता हांकां मालगोडो चेरको जावन एप्रिल 13 1950 तो जल्मलो. आवय बापय आपल्या फुडारा विशीं चिंतून भुरगो मायकला संगी बचपे तावन मंगळुराक वेसो निर्धार घेवन इजे कावूर क्रॉस लागी तांची वस्ती केली. कुटुंबाच्या उदरगते खातीर हॉटेलाचे उद्यम आवय बापायनी घरास आरंभ केले आणि त्या परिसरांतल्या निवासी तावन उत्तेजनी लाभले. मिकमॅक्सा उपरांत 8 जणां भुरगीं ब्रेसिल, रुपर्ट, जॅनेट.

Government is Kalankan, Padveshika BSNL, St. Louis Evening College in Sampaile, Ani Bharatiya Vidya Bhavan Town, Patrikodyaman Tane, Diploma Apnaili. Micmax, Lanpona Town Sushikpan Hushar, Iskolan, Bashan, Natakan, Ani Kelan, To Bhagyun, Shikshakang, Bo Mogaso Zello. Avoy Bapai Sangi, Hotelan, Ranpa Sangi, Abirusi Taka Meldi. Ran panti to bau ushar zalo. Ashe garachen kam baum vaundanchi zatan muntana lan panar sitaka ward jawabdari asulli. Micmacsachi avoi florin munje amchi avoi. Tiso talo boro asilan bachpe igajichea kantaristacha melin ti gayan karun asulli. Pichera polonchi havyas avoi bapai sangi Lan pona taununsu micmacsak meltana, ani picture apolon yun, awoi sangi, gara yun, ting gunguntana, sangita te, taka, word abiru saili. Ayega, ayega, ayega, ani chauda winka chandu ho, him poda, amchawik, pasandichi asuli. Ashe micmacsak, gayanant, kanyo boron chant, word abiru siaili. Ane Tane Polilia Pinturachi Poda Fude Poda Sangit Ani Sahitik Shetran Prabhau Galung Paulo Tovolche Navardik Disalem Patra Navabharata Hantun Vavradi Zaun Upran Sahasampadak Zaun Savidominure Patu Isvetown Savidominure Patentu Varek Tane Vavru Dilasa Filmi Somsarantlo Kobro प्रति एग्जाम नट नटियांचे संदर्शन घेऊन ते दिसाळ्या पत्रार पाईस करचे ताका वावर मिळलो तशे जल्यान फिल्म क्षेत्रान तो परिचिती झालो राजकुमार विष्णुवर्धन अंबरीश श्रीनाथ पुट्टणकणगाल आरती भारती मंजुळा संगी संदर्शन घेत असताना तांचो आप्त झालो तशेंच न्ही आसता हिंदी फिल्माचो प्रसिद्ध गायक किशोर कुमार हाचे संदर्शन घेवंक ताका अवकाश लाबिल्लो जिवनाच्या तरुण प्रायेर पावल्लो मिकमॅक्स हप्ताळे मासीक पत्रांक ल्हान काणयो लेखना दिवंक लागलो उपरांत ताची ल्हान काणयो बरयल्लो शनी बूक उडापाक आयलो तशें जाल्ल्यान तरण्या प्रायेर वॉड साहित्य जावची लक्षणां ताचे थंय उठोवन दिसतालीं इजयच्या परिसरांत युवा प्रायेच्या सांगोड्या संगी मेळतना हसून खेळतना कितें पाराडितात म्हणलो उल्लेख मुखार पाराडला म्हणलो संघटन उद्योग सहकार झालो फिरगजेच्या संघ संस्थांनी युवक युवतीचे संगत पोंड लागून पाराडेला संस्थो बळादीक झालो हातून मायकल डिसिल्वा जेराल्ड डिमेल्लो रोनाल्ड रस्किना बेनेट डिमेल्लो ग्रेशन डिसोजा ग्रेटी विल्फ्रेड नोरोना रोविन रसल चार्ली सिकेरा संगी मिकमॅक्सनी मुखेल पोंड घेतिल्ले सबार संगीत सांस नाटक ह्या संघटनाद्वारे डॉन बॉस्को सालांत टाउन हॉलांत इजय फिरगजीच्या हॉलांत ती सादर जाल्ली लगभग शंबरा वयर संदे ह्या संस्थेक हांचो भोव सहकार तांणी दिता आसतना तांकां हांव आभार मानता अंतरलेल्या संद्यांक सासनीक विशयो मागतां आज विदेशांती पराडेला इंटरनॅशनल आनी पराडेला एमिरेट्स साबार संदे वावर करते आसात सावी दोमिनर एपतोंदू एपत्तेरडू एपत्तमुरू इस्वेन डॉन बॉस्कोलान सलिल्ल्या संगीत स्पर्ध्यान ताणें इजय फिरगजीच्या लाना वडांक संगता घालून ह्या स्पर्ध्या खातीरच म्हणून मिकमॅक्सान नवीं पदां तयार केल्लीं कविता कुमकेक कोयर मेस्त्री देवादीन सिप्पा मेस्त्रीचो पूत देवादीन बेनेट पिंटो संगता ताणें ताळो बसयल्लो देवादीन बेनेट पिंटो एक उत्तम गिटारिस्ट बरो अभ्यास केल्ल्या वरवीं वर्सान वर्सा इजय फिरगज शिल्ड अप नावंक सकली वडांच्या स्पर्धेन एकोडे दोड्या

0: रेडियो सारंग 107.8 FM
1: हाँ आशेलो हाँ खर्शेलो आशेल खर्शेलो आशेलो आशेलो अलमारीतले बुकवाचू काशेलो हाँ खर्शेलो खर्शेलो खर्शेलो बाळी वाचून गेली हाँ खर्शेलो हाँ आशेलो आशेलो आशेलो अलमारीतले बुकवाचू काशेलो हाँ खर्शेलो खर्शेलो खर्शेलो